सतगुर का दिलासा, नाम ते आयन सुख फल पायन, आठ पहरे आराधे तेरी शरण तेरे प्रवास, पंच दुष्ट लै साद, ज्ञान ध्यान किश कर्म ना जाना, सार ना जाना तेरी, सब ते वड्डा सतगुर नानक, जिन कल राखी मेरी, सूही महला पंजवां, सगल त्याग गुरसरणी।